काई चसा करी माको माणी खरली धान पला पका माने कर भालेणी रे खुलु खुलु करी बही आसुछे चसा गा हीरा कुदर पाणी चसा।